0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
1: शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसं काय मंडळी
0: मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे मंडी हो आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 9 to 10 AM नितीन बरोबर कार्यक्रम आहे सो मंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम सो मंडी हो कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत नक्कीच आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गणपती बाप्पा तर येणार आहे काही दिवसात आपल्या सगळ्यांच्या घरात आपल्या सगळ्यांच्या गावात तेव्हा बाप्पाच्या चरणी या कार्यक्रमाचा शुभारंभ मी करणार आहोत हर्षद आणि दुहिता यांच्या सुमधुर आवाजात गणनायक आणि ठेत जाणार आहोत पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला महेश काळे यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया लहानपण देगा देवा

रसिक मंडळी गुड असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा और एव्हरीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी रोहन प्रधान आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात ऐकूया सांग ना रोमांस या दुनियेत जाऊया साजनारा सुद्धा ऐकूया जवेद अली आणि आनंदी जोशी यांच्या समुद्र आवाजात.

रसिक मंडळी, आपलं वीकेंड एकदम लय भारी करण्यासाठी आम्ही आहोत, संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सेव्हा ट्यून इन करत राहा और एमटीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. ऋषिकेश रिकामय यांची सुमधुर आवाजात ऐकूया. घेणार भराडी आणि मराठी गीतांचं बहर चालू असल्याने तर मराठी

यस म्हणजे पुढे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा और एव्हरीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि वीकेंड म्हटलं तर थोडा आराम आणि जास्त मस्ती करायची आहे तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो सध्या साक्षी होळकर यांची समुद्रावाजात ही रे मोती आणि याच्यानंतर ऐकूया केवल वलांज सोनाली सोनावणी यांची समुद्रावाजात माझी बाई

रसिक मंडळी उघडे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा ऑरेन फ्रीवर. कसं काय मंडळी, कार्यक्रम चालू आहे, घरी आहात, न्याहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा ऑरेन फ्रीवर. 10 कार्यक्रम चालू असणार आहे. सगळ्या पोळींसाठी स्पेशल गाणं क्युल वलांज आणि सोनाली सोनवणी यांची सुमधुर आवाज आहेत. ऐकूया ही पोरगी आणि चालतंय की अभय जोधपूरकर आणि सोनाली यांची सुमधुर आवाज आहेत.

रसिक मंडळी आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि सध्या आम्ही वाजवित आहोत रोहित रहूत आणि जुगले जोगरेकर यांच्या समुद्र आवाजात. झलक पाहूया स्वर्गाचं आकाश गंगा तिथलं आणि जाऊया कोकणामध्ये आणि या जगामध्ये कोकणसुद्धा स्वर्ग समान आहे. रोहित रहूत यांच्या समुद्र आवाजात.

एन येस म्हणजे हो काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटची गाणी आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो टू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ऑनली ऑन ऑव्हरम ट्री तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा या कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया. सुंदरा या गीताने रोहित रहूत आणि सोनाली सुनावणी यांच्या सुंदर आवाजात आणि ज्या ज्यांना नाचण्याची इच्छा आहे तुम्ही सुद्धा बिंदास नाचू शकता. आदर्श शिंदे आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात नाचा दाना आणि याच गीतांनी कार्यक्रम संपणार आहे. म्हणजे हो कुठे असाल तुम्ही हसत राहा खेळत राहणे सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.